0: जन्मुन कूटिते आज भूल जाए
1: ताता दिन दिन की ताता दोनों सुबह जन्मुन कूटिते आज भूल जाए
0: ताता दिन बाजे ढोलो